0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोत्यांनो नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। एक वाजले आहे अँड नेहमीप्रमाणे दोनपर्यंत मी तुमची साथ घेणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। चुईंग गम आमच्यासोबत आजचा हा रविवार, आजचा हा संडे आफ्टरनून, एन्जॉय करा काही शोणे मराठी गाण्यांसोबत। पुन्हा औषधनू कार्यक्रमाची छान सुरुवात करूया। छान रविवार आहे आज, तसेच आज जून महिन्याच्या शेवटचा रविवार आहे। काही दिवसात जुलै महिना सुरू होणार आहे, तेव्हा दणक्यात जुलै महिन्याचे स्वागत करूया, जून महिन्याला निरोप देऊया। तेव्हा ऐकूया पहिलं गाणं वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घेऊया।
4: राईट स्वाइप लेफ्ट स्वाइप करता करता नजर थांबली, फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली। बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स। मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी, नवरी होणार मी आता।

0: मित्रांनो, आज जे छान रविवार आहे, छानपणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे, तेव्हा या क्षणी ऐकूया अभिजित सावंत, सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात रिमेक ऑफ फेमस मराठी गाणं ही चाल तुरु तुरु, याचा आस्वाद घ्या.
1: तिच्या रूपाला मी

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग।
3: सुजनू पर एक दा तुमचे खूप खूप स्वागत। हेलो एवरीवन एंड हेलो सिंधी। खूप छान संडे आहे आज सुजनू। एंड सुजनू रविवार म्हणजे आरामाचा दिवस आणि आठवणी ते रमणे। तेव्हा या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं। या गाण्याद्वारे जुन्या आठवणी जागा करूया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, धावपळीच्या आयुष्यातला एक निवांत दिवस, एक निवांत क्षण म्हणजे रविवार। आणि कधी कधी काहीच न करता शांत बसण्याची एक वेगळाच आनंद असतो, कारण त्या शांततेत मन स्वतःशी संवाद साधत असतं। निवांत रविवार आहे श्रोतनो, तेव्हा निवांत बसा, शांतपणे बसा आणि काही श्रवण गाण्यांसोबत या निवांत दिवसाचा आनंद घ्या। तेव्हा या क्षणी ऐकूया आनंदी जोशी, अभय जोधपूरकर यांचं सुमधुर आवाजात गांधी टॉक्स या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग
3: इतनो वेळ निसटून जात आहे, दिवस महिने आणि वर्ष नकळत कुठे सरकत आहेत। आज जून महिन्याच्या शेवटच्या रविवार आहे, काही दिवसात जुलै महिना सुरू होणार आहे। म्हणून सगळ्यांनी मिळालेल्या प्रत्येक निवांत क्षण जपून ठेवा, प्रत्येक निवांत रविवार जपून ठेवा, कारण उद्या आठवणीच्या गावात फिरताना हेच छोटे छोटे क्षण आपल्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणतो। संडेचा आनंद घ्या, आजच्या या निवांत रविवारचा आनंद घ्या, अँड ऑफकोर्स या क्षणी तुमच्या गाण्याचा आनंद घ्या। पाणी या मुलीचं गाणं, आदर्श शिंदे, आनंद जोशी

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोतनु, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मोर्शेश्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 25 मिनिटे राहिले आहेत तेव्हा शेवटपर्यंत आमचे साथ देत राहा। काही शेवण्या गाण्यांसोबत तुमचा हा रविवार एन्जॉय करा। तेव्हा या क्षणी ऐकूया जावेद अली सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात द नेक्स्ट ट्रॅक। तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, आशा करतो की तुम्ही आजच्या या संगीतमय प्रवासाचा आनंद घेत आहात। मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि जो श्रोत्यांनो मराठी गाण्यांच्या या प्रवासात लावणी तर अनिवार्य आहे, तेव्हा या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक ठसकेदार लावणी इन द व्हॉइस ऑफ उर्मिला धनगर, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: श्रोतनो वेळ निसटून जात आहे, फक्त 10 मिनिटे राहिले आहेत 10 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत 2 पर्यंत आमची साथ देत राहा। अँड या क्षणी ऐकूया सैरात, या मूवीतून घेतलेलं गाणं इन द व्हॉइस ऑफ चिन्मय श्रीपदा, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत शिवाय त्याचं गाणं, रोहित राऊत आणि सोनाली सोनानं त्यांच्या सुंदराजात याच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट संडे। काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ। रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
1: नमस्कार श्रोतनु श्री सोबत आप रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु आज रविवार आहे तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करू।

तुझ्या गुरुवारी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं गाणं ऐकूया. या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

कुजनो पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा हरवण्याची भीती नसते. तेव्हा श्रोतनु या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.